ये अजराले का कायदा है, उस्ताद अनु सिंह खान साहब का। धन तधन धन दादा तेरे किट धाक धाते ते देते तू ना धागे ना दाते ते गे ना तू ना गे ना ता ताते ते के ते तू ना के ना ता गे ना ताते ते के ते तू ना दादा गे ना दादा गे ना धागे ना दाते ते गे ना तू धाते ते गे ना तू ना गे ना नाना गे ना तू ना गे ना धागे ना दाते ते गे ना तू ना गे ना ता दाते ते गे ना तू ना नाना गे ना तू ना धागे ना दाते ते गे ना गे ना गे ना दाते ते गे ना तू ना नाना गे ना तू धागेन दातेट घेन तुना गिन धागेन दातेट घेन तुना गिन।

अजराले का कायदा है धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे धागे